0: नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
1: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
0: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
1: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
0: अधिक माहितीसाठी संपर्क करा
1: केले शतमानसो चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र, येळूर रोड, येळूर.
0: फोन नंबर 08312413777,
1: मोबाईल नंबर 8550877777.

0: नमस्कार, वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू वरती तुम्ही ट्यून आहात आणि आता आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकणार आहोत। चारुहासिनी भावे आपल्या सोबत असणार आहेत। संस्कृत ही एक सर्वात प्राचीन भाषा आहे जी खूप वर्षापासून इथं बोलली जाते, पण अलीकडं आपल्याला ते खूप कमी प्रमाणात ऐकायला मिळतं। तेव्हा आजच्या भागातही आपण संस्कृतबद्दलची काही माहिती ऐकणार आहोत, काही शब्द ऐकणार आहोत जे आपल्याला चारुहासिनी सांगतील। लगेचच सुरुवात करूया, ऐकत रहा वेणुधुनी 90.4 एफ एम KLE कनसू।
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः एफ एम 90.4 KLE कनसू। संस्कृतं वदामः कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्। अहमस्मि चारुहासिनी भावे। एपिसोड 35। प्रथमं प्रार्थनां वदामः।

आतापर्यंत आपण संस्कृत वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. चारुहासिनी भावे आपल्या सोबत होत्या. कसा होता कार्यक्रम अभिप्राय जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईलच एका नवीन कार्यक्रमासोबत. पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कनासुरी.

नमस्कार आणि मणिषाकडून शुभ सकाळ सुद्धा. तुम्ही एकदा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ. आज आहे गुरुवार 24 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. मन शुद्ध असेल तर प्रत्येक कृती हीच एक प्रार्थना बनते. श्रोतेव, आयुष्यात मोठेपणा केवळ यश मिळवण्यात नसतो तर आपल्या विचारांमध्ये नम्रता, वागण्यात प्रेम आणि कृतीमध्ये प्रामाणिकपणा ठेवण्यात असतो. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते सांगते. लडाखचे राज्यत्व आणि 6वी अणुसूची मागणीसाठीचे आंदोलन हिंसक झाले. 4 जणांचा मृत्यू झाला आणि 60 पेक्षा जास्त जखमी झाले. घटना आजचीच आहे. साल होतं 2025. मक्का शहरात हज चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान 1,100 लोकांचं निधन झालं तर 934 लोक जखमी झाले. भारताने T20 विश्वकप जिंकला. दिवस होता आजचा. साल होतं 2007. 71 राष्ट्रांच्या प्रतिनिधींनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सर्वसमावेशक अणुचाचणी बंदी करारावर स्वाक्षरी केली, तीही आजच. सॅटॅनिक वर्सेस या कादंबरीचे वादग्रस्त लेखक यांच्यावरील मृत्यूदंडाचा फतवा मागे झाला. भारतातील मुंबई येथील सांताक्रूज विमानतळाऐवजी जुहू एरोड्रोमवर उतरले, तेही आजच. अणुशक्तीवर चालणाऱ्या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले, तेही आजच्याच दिवशी. पुणे करार झाला आणि या करारामुळे उदासीन वर्ग म्हणजेच अस्पृश्य लोकांसाठी भारतीय प्रांतीय कायदे मंडळामध्ये जागा राखीव करण्यात आल्या, तोही दिवस होता आजचाच. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली, तीही आजच्याच दिवशी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा तांत्रिक राज्याभिषेक झाला, तोही दिवस होता आजचाच. आता आजचे जन्मदिवस पाहू. राजेश खट्टर भारतीय आवाज अभिनेते यांचा जन्म आजचाच. मोहिंदर अमरनाथ क्रिकेटपटू आणि समालोचक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. आरती सहा भारतीय जलतरणपटू आणि इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या आशियाई महिला पद्मश्री प्राप्त यांचाही जन्म आजचाच आहे. शिवंती आदिथन शिक्षण तज्ञ, उद्योगपती आणि परोपकारी पद्मश्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. ग वा बेहरे संपादक व साहित्यिक यांचाही जन्म आजचा. डॉक्टर स ग मालशे मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक यांचाही जन्म आजचाच आहे. डॉक्टर सकाराम गंगाधर मालशे लेखक, समीक्षक व संपादक यांचाही जन्म आजचाच. प्रभाकर शंकर मुजुमदार चित्रपट व रंगभूमीवरील कलावंत यांचाही जन्म आजचाच आहे. अनंत सदाशिव आळतेकर प्राच्यविद्या पंडित यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. केशवराव त्र्यंबक दाते चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते यांचाही जन्म आजचाच आहे. मॅडम भिकाजी कामा क्रांतिकारक यांचाही जन्म आजचाच. दासोपंत संत यांचाही जन्म आजचाच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत्रा वेणुधुनी 90.4

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केली बनू तुम्ही 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि आता आपण आजचं राशी भविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज उत्साह वाढेल. कामात पुढाकार घेताना संयम ठेवा. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य मिळेल. वृषभ रास. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. शांत संवादातून गैरसमज दूर होते. मिथुन रास. नवीन कल्पना सुचतील. संवाद कौशल्याचा फायदा होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. कर्क रास. कुटुंब आणि घरातील वातावरण आनंद राहण्याची शक्यता आहे. भावनिक निर्णय घेताना थोडा वेळ घेणे हिताचे ठरेल. सिंह रास. कामामध्ये जबाबदारी वाढू शकते. आत्मविश्वास ठेवा पण सहकार्यांचे मतही ऐका. कन्या रास. नियोजनबद्ध काम केल्यास दिवस चांगला जाईल. आरोग्य आणि विश्रांतीकडेही लक्ष द्या. या होत्या सहाराशी. आता आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणू धोनी 90.4 FM वरती तुम्ही ठेवून आहात आणि आता आपण पुढच्या सहा राशी ऐकू ज्यामध्ये तुळरास. नात्यांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न करा. एखाद्या जुन्या विषयांवर सकारात्मक चर्चा होऊ शकते. वृश्चिक रास, महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे, रागावर नियंत्रण ठेवा. धनुरास, नवीन माहिती किंवा अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी मिळेल. आध्यात्मिक किंवा शैक्षणिक विषयांकडे आकर्षण वाढू शकते. मकर रास, कामातील जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडा. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरू शकते. कुंभरास, सर्जनशील विचारांना चालना मिळेल. मित्र आणि सहकाऱ्यांशी संवाद साधताना स्पष्टता ठेवा. आणि शेवटची मीन रास, मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्रार्थना, ध्यान किंवा आवडत्या छंदासाठी वेळ द्या. कुटुंबातील व्यक्तीकडून भावनिक आधार मिळेल. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही एकत्र गणधोनी 90.4 FM KLE गणसू भक्ती.

0: को प्रकाशित किया है। मंत्रियों को मोदी का मंत्र, महिलाओं और युवाओं के मुद्दों पर ध्यान केंद्रित करें। निर्वाचन आयोग में मतभेद को लेकर उठे सवालों पर दैनिक भास्कर ने आयोग का स्पष्टीकरण प्रकाशित किया है। असहमति होना सामान्य बात है, हमारे बीच दरार नहीं। हिंदुस्तान और दैनिक जागरण की खबर है, बैंकों की 28 से 30 सितंबर तक प्रस्तावित हड़ताल के मद्देनजर केंद्र सरकार ने कर्मचारियों और पेंशन भोगियों को 25 सितंबर को ही वेतन और पेंशन देने का फैसला किया। राजस्थान पत्रिका ने बताया है, रेल मंत्रालय ने नेशनल पेंशन सिस्टम में आने वाले कर्मचारियों के लिए यूनिफाइड पेंशन स्कीम के नियमों की घोषणा की है।
1: और अंत में मुख्य समाचार एक बार फिर। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सेवा संकल्प अभियान के अंतर्गत गुजरात के वडनगर से उत्तर प्रदेश के वाराणसी तक सेवा यात्रा कर रहे प्रतिभागियों से संवाद करेंगे। दिल्ली सरकार ने महिलाओं और ट्रांसजेंडर को सुरक्षित, साफ सुथरा और सम्मानजनक रोजगार का अवसर देने के उद्देश्य से दुर्गा योजना को मंजूरी दी। भारत टैक्सी उत्तर प्रदेश के लखनऊ, गोरखपुर, वाराणसी, कानपुर और प्रयागराज में शुरू। क्षेत्रीय ग्रामीण बैंकों सहित सभी बैंक ग्राहकों की सुविधा के लिए इस रविवार को खुले रहेंगे। और जापान में एशियाई खेलों में रोशिबिना देवी ने वुशु में रजत पदक जीता। सतनाम सिंह और सलमान खान ने रोइंग पुरुष डबल्स में कांस्य पदक हासिल किए। इसके साथ ही समाचार प्रभात का ये अंक समाप्त हुआ। नमस्कार।
2: और अब तक हम सुन रहे थे ऑल इंडिया रेडियो के सहयोग से प्रस्तुत होने वाले न्यूज। आप सुनते रहे वेणुधुनी 90.4 FM KLE कनसु। पहिल्यांदाच हुबळी मध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी। तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा। तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे। यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका। आजच आपले नाव नोंदवा। नोंदणीसाठी संपर्क 9513519666। गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी।
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ
4: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಅನುಭವಿ ಹಾಗೂ ನುರಿತ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಮತ್ತು ಸುಸಜ್ಜಿತ ಯಂತ್ರೋಪಕರಣಗಳೊಂದಿಗೆ
3: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಕೇಲಿಸ್ ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಅಂಡ್ MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ, ಆರೋಗ್ಯಕ್ಕೆ ಹೊಸ ಜೀವ, ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಪೀಡಿತರಿಗೆ ಆಶಾ ಕಿರಣವಾದ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ ಮೂಲ ಸೌಲಭ್ಯಗಳು
4: KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ ಸ್ತನ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ರಕ್ತ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಅನ್ನನಾಳ ಕ್ಯಾನ್ಸರ್, ಶ್ವಾಸಕೋಶ ಕ್ಯಾನ್ಸರ್
3: ಮತ್ತು ಎಲ್ಲಾ ತರಹದ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ರೋಗಕ್ಕೆ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ರೋಬೋಟಿಕ್ ಶಸ್ತ್ರಚಿಕಿತ್ಸೆ, ಬೋನ್ ಮ್ಯಾರೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಪ್ಲಾಂಟ್, ಕೀಮೋಥೆರಪಿ ಮತ್ತು ರೇಡಿಯೋಥೆರಪಿ ಲಭ್ಯವಿದೆ.
4: ವಿಳಾಸ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, KLE's ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು MRC ಹಿಂದುಗಡೆ ನೆಹರು ನಗರ ಬೆಳಗಾವಿ.
3: ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831255250 ಮತ್ತು 2473777, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 6360712326 or just dial 1099.
4: ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಬೆಳಗಾವಿ.

0: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಹೆಲ್ತ್ ಗೈಡ್. ಇದು ಕೆಎಲ್ಇ ವೇಣುಧ್ವನಿ 90.4 ಎಫ್ಎಂ ಪ್ರಸ್ತುತಿ.
1: ಬೆಳಗಾವಿಯ ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: ಕೆಎಲ್ಇ ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಾಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831-248-6286.
3: आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग, OBD नंबर 16 येते. आज नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू. स्वस्त मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 एफ एम KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवादमालेत आज आपण क्रमांक 21 पुष्पौषधीची म्हणजेच मस्टर्ड या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. मस्टर्ड या औषधीची गरज असलेल्या व्यक्तींसाठी एका वाक्यात संदेश द्यायचा झाला तर तो असा असेल की ह्यानी जीवनात समजून घ्यावं, जाणून घ्यावं की ऐल तिरी नांदे सुख पैल तीरावर दुःख मध्ये वाहते जीवन ऐसे संसाराचे रूप. जीवनाच्या सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि हे समजून घेणं मस्टर्डची गरज असलेल्या लोकांसाठी अत्यावश्यक ठरतं. मस्टर्ड या औषधाबद्दल जाणून घेताना लक्षात घ्या की काही विशिष्ट प्रकारच्या मानसिक आजारातच अशा प्रकारची मनस्थिती आढळून येत असल्यामुळं या औषधाचा वापर थोडा कमी केला जातो. मस्टर्ड या औषधाचं महत्वाचं लक्षण म्हणजे जीवन झाकोळून टाकणारा, मनाला व्यापून टाकणारा अत्यंत निराशामय असा उदासपणा, ज्याचं कारणच माहीत नाही अशी अंधकारमय मनाची दुःखितावस्था जी अचानक त्या व्यक्तीला ग्रासून टाकते आणि मग केव्हा तरी नष्टही होते, पण मनाला हे ग्रहण ज्यावेळी लागतं तो काळ सहनशीलतेच्या पलीकडे असतो. तो काळ सहनशीलतेच्या पलीकडचा असतो. जणू एखादा भयानक मोठा काळा कुट्ट ढग त्या व्यक्तीच्या सभोवताली पसरून राहतो आणि आशेचे आनंदाचे किरण जराही आत येऊ देत नाही. जीवनातील सुखांची मनाला जाणीवच होत नाही. जणू अशा संवेदनांचे दरवाजेच बंद झालेले असतात. दैनंदिन व्यवहारातील छोटे छोटे प्रसंगही माणसाला आनंद देतात. मानवी जीवनच इतकं विविधरंगी आहे की ते अनुभवण्यातच सुखच सुख असतं. पण मस्टर्ड या औषधाची मनस्थिती असेल तर त्या व्यक्तीला जीवनातील कोणताही सुखोपभोग घेणं केवळ अशक्य असतं. हा असा उदासपणा का आला आहे हे त्या व्यक्तीला समजतच नसतं. हा असा उदासपणा का आला आहे हे त्या व्यक्तीलाही समजत नसतं. ज्यावेळी हा उदासपणा, निराशा, मनावरचे दुःख पटल आपल्या आपण निघून जातं, आनंद जाणवू लागतो, तेव्हा मात्र त्या व्यक्तीला खरोखरच स्वर्ग मिळाल्याचा आनंद होतो. ही निराशामय अवस्था गॉर्स व जेन्शियन पेक्षा मात्र वेगळी असते, कारण या दोन्ही औषधांच्या बाबतीत व्यक्तीला त्या निराशेचं कारण माहीत असतं. मस्टर्ड या औषधाच्या रुग्णाला ही निराशा, उदासपणा का आणि केव्हा येईल हेच माहीत नसतं, केव्हा जाईल हेही सांगता येत नाही. त्यामुळं अशा अवस्थेबद्दल एक अनामिक भीती ही त्याच्या मनात ठाण मांडून बसलेली असते. कधी कधी डोकं दुखणं, झोप न लागणं अशा प्रकारची गौण लक्षणही असतात आणि अशा व्यक्तीच्या बाबतीत मनाची कवाड उघडण्याचं काम मस्टर्ड हे औषध करतं. मस्टर्ड या औषधाच्या विरुद्ध मनस्थिती कशी असते पहा. या व्यक्तीच्या मनात एक प्रकारची स्थिरता, स्थितप्रज्ञता असते. त्यामुळं कोणत्याही प्रकारचा उदासपणा, नैराश्य, दुःख यांच्याशी ते सहज सामना करू शकतात. ऐल तिरी नांदे सुख पैल तीरावर दुःख मध्ये वाहते जीवन ऐसे संसाराचे रूप हे त्यांनी ओळखलेलं असतं आणि म्हणूनच ते जीवनाचा पुरेपूर उपयोग घेऊ शकतात. मनाची कवाड खुली ठेवल्यामुळं आनंदाचा प्रकाश तिथे खेळत असतो. सुशीलाबाई वय 50 वर्ष, त्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स होत्या. गेली 2 वर्ष त्यांना अधूनमधून मेंटल डिप्रेशनचे अटॅक्स येत होते. अचानकच त्यांना एक प्रकारचा उदासपणा येत असे, अगदी निराश वाटायचं. कामातही मन लागत नसे, थकून गेल्यासारखं होई. आवडीचे पदार्थ केले तरी त्या उदरभरण म्हणूनच जेवत. पूर्वीसारखं चवीनं नाही. घरात गप्पा गोष्टीत भाग घेणाऱ्या सुशीलाबाई या काळात खोलीत एकट्याच पडून राहत. याचं कारण त्यांचं त्यांनाच समजेना. प्रथम त्यांना वाटलं आपल्याला कामाचा व्याप अधिक होत असावा व त्यामुळं थकून जाऊन हा उदासपणा येत असावा, पण पुढे तो कमी झालाच नाही. खरं तर हॉस्पिटल मधील काम त्यांना आवडत होतं, त्याचा कंटाळा येणं शक्यच नव्हतं. मग काही आर्थिक चिंता त्यांना सतावत होती का? तर तसंही नाही. मुलगा असून नोकरी करतच होते. केवळ आवड, मन रमावं या हेतूनच त्यांनी नोकरी चालू ठेवली होती. सुशीलाबाई सांगत होत्या, या उदासपणाचा अटॅक आला की मला जगणंच नकोसं वाटतं. कशातही रस घेता येत नाही, कोणत्याच गोष्टीत रस वाटत नाही. हे असं का होतं मला माहीत नाही. आपण 15-20 दिवसांनी ते कमी होतं आणि एकदम कुणीतरी तुरुंगातून अंधार कोठडीतून सुटका केल्यासारखं वाटतं. या काळात मला काही करावंसं वाटत नाही. करायला गेले तर थकून गळून गेल्यासारखं होतं आणि ते काम मी अर्धवट सोडून टाकते. सुशीलाबाईंना त्यांच्या या अशा प्रकारच्या उदासपणासाठी मस्टर्ड आणि थकव्यासाठी ऑलिव्ह या दोन पुष्पौषधी दिल्या. 2 महिन्यांनी त्या नोकरीवर रुजू झाल्या. सुशीलाबाईंना त्यांच्या उदासपणासाठी मस्टर्ड आणि थकव्यासाठी क्रमांक 23 चे ऑलिव्ह हे औषध दिलं. 2 महिन्यांनी त्या नोकरीवर रुजू झाल्या, थकवा कमी झाला. पण 6 महिन्यातच त्यांना पुन्हा एकदा थकवा कमी झाला. 6 महिन्यात त्यांना फक्त एकदाच असा त्रास झाला, त्यानंतर पुन्हा एकदा झाला, पण फक्त 3-4 दिवसच. हळूहळू हे प्रमाण 4-5 महिन्यातून एखादा दिवस इतकं कमी झालं. सतत 2 वर्ष औषध घ्यावं लागलं, पण आता सुशीलाबाई आपल्याला हा त्रास होत होता हे सुद्धा विसरून गेल्या आहेत. आणखी एक उदाहरण घेऊ. ललिताबाई एक संस्था चालिका, त्यांनाही वरील प्रमाणे त्रास होत होता. परंतु याचबरोबर संडासला साफ न होणं, अर्धशिशी, भूक न लागणं, झोप न लागणं या तक्रारीही त्यांना सतावीत होत्या. ललिताबाईंचा स्वभाव आणि कामाची पद्धत मला माहीत होती. सारखं काम आणि काम, खाता पिताही तोच विचार, मनाला शांतपणा असा नाहीच. सतत या मानसिक आणि शारीरिक तणावाखालीच त्या वावरत असत. मनशांती, विश्रांती अशी नाहीच. ललिताबाईंना मी मस्टर्ड आणि क्रमांक 31 ची पुष्पौषधी वरवेन दिली आणि वरवेन हे औषध सततच्या मानसिक आणि शारीरिक ताणासाठी होतं. यामुळं नैराश्य तर कमी झालंच, पण इतर शारीरिक तक्रारीही मावळल्या. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसू। आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते। आज आपण AI बद्दल जाणून घेणार आहोत। AI म्हणजे नेमकं काय आणि रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा कसा उपयोग करून घेऊ शकतो, काय काय बदल झालेत त्यामुळं, हे सगळं आपण ऐकणार आहोत। आणि याविषयीची माहिती देण्यासाठी माझ्यासोबत आहेत प्रशांत ढोपे, जे VTU मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत, तसेच गोल्ड मेडलिस्ट आहेत। सर, वेणुधोनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे।
1: थँक्यू मॅडम।
0: आज आपण AIचा शिक्षणातील वापर, संधी आणि आव्हानं काय आहेत याबद्दल सांगणार आहोत। तर सुरुवात करते AI म्हणजे नेमकं काय त्यापासून।
1: हो, सो AI ला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता।
0: काय त्यापासून।
1: हो, सो AI ला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता। म्हणजे जसं आपण काम करतो, आपण जसं बोलतो तसं मशीनला करणे, म्हणजे जसं आपण चालतो तसं मशीनला ट्रेन करणे कसं चालायचं, ह्यालाच AI म्हणतात।
0: अच्छा, ओके।
1: सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे मानवाची बुद्धिमत्ता संगणकाला शिकवणं म्हणजेच AI। जसं आपण एखाद्या लहान मुलाला शिकवतो हे मांजर आहे, हा कुत्रा आहे, हे फळ आहे, तसंच संगणकाला हजारो फोटो दाखवले जातात, संगणक हळूहळू शिकतो हा मांजर आहे, हा कुत्रा आहे, ही कार आहे, हा माणूस आहे। काही काळानंतर संगणक स्वतः ओळखायला लागतो, यालाच आपण AI असं म्हणतो।
0: म्हणजे जवळपास माणसांचं सगळंच काम AI करणार आहे।
1: हो,
0: पण शिकवायला आधी माणसालाच लागणार, त्याला
1: लागणार।
0: बरोबर। मग याचा रोजच्या रुटीन मध्ये आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो?
1: आजकाल आपण भरपूर अशी AI डिव्हायसेस वापरत आहेत, पण आपल्याला माहित नाही त्याच्या मागे AI दडलेला आहे। एक उदाहरणार्थ फर्स्ट आहे गुगल AI। जेव्हा पण आपण काहीही टाइप करतो मोबाईलवर, फॉर एक्झाम्पल एज्युकेशन, एज्युकेशनचं करेक्ट स्पेलिंग आहे EDUCTION, बट बाय मिस्टेकली जर आपण कोणतं पण एखादं लेटर मिस केलं तरीही गुगल आपल्याला करेक्ट त्याचं स्पेलिंग दाखवतं,
0: होय ना,
1: ह्याच्या मागे AI दडलेला आहे। पुढचं आहे व्हॉइस असिस्टंट, ह्याच्यामध्ये आपण आवाजाने प्रश्न विचारू शकतो। फॉर एक्झाम्पल गुगलला, गुगल आजचं हवामान काय आहे असं म्हटल्या बरोबर गुगल आपल्याला पटकन उत्तर देतो, आजचं हवामान हे आहे। पुढील उदाहरण आहे यूट्यूब आणि इंस्टाग्राम। जेव्हा पण आपण यूट्यूब वर किंवा इंस्टाग्राम वर काहीही सर्च करतो, फॉर एक्झाम्पल आज आपण सर्च केलं पुरणपोळी कशी बनवावी किंवा क्रिकेट मॅच, आणि उद्या आपण बघितलं आपल्याला सिमिलर व्हिडिओ दिसतात, हे कसं पॉसिबल आहे? तर AI काय करतो, आपल्या आवडी रुची जाणून घेतो। जेव्हा आपण एका व्हिडिओवर किती टाइम घातलेला आहे, कुठल्या व्हिडिओला आपण लाईक करतो, कुठल्या व्हिडिओला आपण डिसलाईक करतो, याच्यावरून यूट्यूब किंवा कोणतेही सोशल मीडिया ऍप्स आपल्या आवडी निवडी जाणून घेत असतात। हे AI मुळेच पॉसिबल आहे। पुढचं एक्झाम्पल आहे गुगल मॅप्स। सो आपण बघितलं आहे गुगल मॅप्स मध्ये रस्ता लाल दिसतो, ते कशामुळे आहे? तो AI काय करतो, हजारो मोबाईलची लोकेशन ट्रॅक करतो। ओके, त्याच्यामुळे जिथे वेग कमी होतो तिथे ट्रॅफिक आहे असे आपल्याला समजते। पुढील एक्झाम्पल आहे ऑनलाईन शॉपिंग। जर तुम्ही बघितलं असेल, जेव्हा पण आपण काहीही अमेझॉन वरनं शॉपिंग केलं मोबाईल फोन, तर आपल्याला फेसबुक वर पण ते ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात। हे असं लिंक कसं होतंय, तर ह्याच्यामध्ये AI चे अल्गोरिदम्स दडलेले आहेत। आणि जेव्हा पण आपण काहीही खरेदी करतो, समजा मोबाईल खरेदी करणार आहे, तर आपण जेव्हा स्क्रोल डाऊन करतो तर आपल्याला दिसतं की मोबाईलचं कव्हर, चार्जर असे ऍक्सेसरीज त्याच्याबरोबर रेकमेंड केले जातात। सो रेकमेंडेशन सिस्टम हे पण एक AI चं उदाहरण आहे। पुढे आहे गुगल लेन्स। गुगल लेन्स म्हणजे मोबाईलचा कॅमेरा। जेव्हा पण आपल्याला कोणतीही वस्तू माहीत नसेल, समजा आता मी घड्याळ घातलेलं आहे, जेव्हा मी घड्याळचा फोटो मारेल गुगल लेन्सनं, तर गुगल काय करेल, ती वस्तू काय आहे आणि त्याची माहिती आपल्याला देईल। हे पण एक AI चं उदाहरण आहे।
0: बरोबर।
1: समजा आपण बागेमध्ये चाललो आहे आणि आपल्याला माहित नाही हे झाड कोणतं आहे, तेव्हा आपण गुगल लेन्स घ्यायचा, फोटो मारायचा, तो आपल्याला गुगल लेन्स त्या झाडाची माहिती, ह्याचे वापर कशासाठी होतात, सगळी माहिती आपल्याला मिळून जाईल।
0: बरोबर।
1: त्याचनुसार समजा तुम्हाला काही कोणती गोष्ट आवडली, समजा एक पर्स आवडला किंवा काही खुर्ची वगैरे आवडली, आपण फोटो काढायचं गुगल लेन्स वरून, तो आपल्याला ती वस्तू कुठं मिळेल, त्याची रेट काय आहे, ही सगळी माहिती आपल्याला गुगल लेन्स वरून भेटेल। हे पण AI चे ऍप्लिकेशन आहेत। नंतर आहे लँग्वेज ट्रान्सलेशन। समजा आता आपल्याला काही वेळेला सर्क्युलर्स किंवा नोटीस कन्नड भाषेमध्ये येतात किंवा दुसऱ्या भाषेमध्ये येतात, आपल्याला माहीत नसतंय, तेव्हा आपण गुगल ट्रान्सलेटर वापर करून ते दुसऱ्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करू शकतो।
0: बरोबर।
1: आणखी एक आहे फेस अनलॉक। सो सगळ्यांनाच माहित आहे की आपल्या मोबाईलमध्ये डिफरंट लॉक सिस्टम्स आहेत, त्याच्यामध्ये एक आहे फेस अनलॉक। जेव्हा त्या पर्टिक्युलर पर्सनचा चेहरा फोन समोर येईल तेव्हाच तो फोन अनलॉक होतो, नाही तर फोन उघडणार नाही। हे सुद्धा AI चं ऍप्लिकेशन आहे। आजच्या काळात आपल्याला माहित आहे की अशा दोन महत्वाचे टूल्स आहेत, एक आहे ChatGPT आणि सेकंड आहे गुगल जेमिनाय। ते वापरून आपण आपला भरपूर वेळ वाचवू शकतो। फर्स्ट आहे ChatGPT। सो ChatGPT म्हणजे नेमकं काय, तो तर एक हुशार लेखकासारखं काम करतो। कल्पना करा की तुम्हाला तुमच्या मुलाच्या शाळेचा अर्ज लिहायचा आहे, तुम्हाला लिहिता येत नाही, तर आपण काय करायचं, ChatGPT घ्यायचं, त्याच्यावर फक्त प्रॉम्प्ट घालायचं, माझ्या मुलाच्या शाळेसाठी एक अर्ज लिहून दे, तो एका सुंदर लेखकासारखं आपल्याला अर्ज मिळून जाईल।

0: सो युजिंग चॅट जीपीटी आपण काय काय करू शकतो, आपण माहिती मिळवू शकतो. समजा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर एक भाषण लिहायचं असेल, तो आपण चॅट जीपीटीला घालायचं, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर 10 ओळीचं भाषण लिहून दे. सो आपल्याला ते भाषण लिहून मिळेल. त्याच्यानंतर जर तुम्हाला टायपिंग करता येत नसेल तर आपण व्हॉइस इनपुट वापरून सुद्धा प्रश्न विचारू शकतो. फोटोसिंथेसिस म्हणजे काय, प्रकाश संश्लेषण म्हणजे काय. त्याच्यानंतर समजा काही वेळेला काय होतंय, आपल्याला मॅथ्सचे प्रॉब्लेम्स वगैरे असतात ते समजत नाहीत, गणिताचे प्रश्न वगैरे, तेव्हा आपण काय करू शकतो, त्या प्रश्नाचा फोटो मारायचा आणि जेमिनाय किंवा चॅट जीपीटीला द्यायचा. तेव्हा जेमिनाय काय करतोय, तो फोटो स्कॅन करतोय आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सॉल्व्ह करून देतोय. त्याच्यानंतर डॉक्युमेंट अपलोडिंग हा एक नवीन फीचर आहे. ह्याच्यामध्ये काय असतंय, समजा एक चॅप्टर 10 पेजेसचा आहे आपल्याला आणि आपल्याला आपल्याकडे टाइम फार कमी आहे, तेव्हा आपण पूर्ण PDF अपलोड करायचं आणि गुगल जेमिनाय किंवा चॅट GPT आपल्याला 2 मिनिटांमध्ये किंवा 1 मिनिटामध्ये संपूर्ण ते 10 पेजाचा सारांश देईल, संक्षिप्त माहिती देईल. त्याच्यानंतर ट्रान्सलेशनसाठी आपण ह्याचा वापर करू शकतो. सिमिलरली गुगल जेमिनाय, समजा आपल्याला कुठं पण एका ट्रॅव्हलिंगला जायचंय, सहलीला जायचंय, आपल्याकडे 5000 रुपये एवढंच आहे, मग आपण त्याला एक प्रॉम्प्ट द्यायचा, माझ्याकडे 5000चंच बजेट आहे, ह्याच्यामध्ये मला हॉटेल, बस तिकीट आणि फिरण्याच्या जागांचा संपूर्ण संक्षिप्त प्लॅन बनवून दे. सो अशा प्रकारे आपण चॅट GPT किंवा गुगल जेमिनाय वापरून माहिती मिळवू शकतो. हे AI जे आहे हे फक्त सामान्य लोकांसाठीच नाही, ते शेतकऱ्यांसाठी सुद्धा आहे. एकदा काय झालं, शेतामध्ये मक्याच्या पिकाला भयंकर रोग झाला, तेव्हा शेतकऱ्याला समजत नव्हतं नक्की याला काय रोग झालाय. तेव्हा शेतकऱ्यानं काय केलं, त्या मक्याच्या पिकांचा फोटो मारला आणि AI ऍपला दिला. सो AI ऍपने ते अनालाइज केलं आणि फाइंड केलं की ह्या पिकाला कोणता रोग झालाय आणि शेतकऱ्याला लिहून दिलं की ह्याला ही प्रकारची फवारणी करायला पाहिजे, तेव्हा हा मक्याचा रोग बरा होईल. सो अशा प्रकारे शेतकरी सुद्धा AI चा वापर करत आहेत. AI न आरोग्य क्षेत्रामध्ये किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये तर भरपूर चांगली कामगिरी केलेली आहे. नुकतंच अमेरिकामध्ये एक आर्टिकल मी वाचलं, त्याच्यामध्ये काय झालं, एका मुलाला एक दुर्मिळ आजार झालेला लहान मुलाला, डॉक्टरांनी त्याचे भरपूर स्कॅनिंग केले पण त्यांना त्याचं काय निदान आहे रोगाचं ते समजत नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी काय केले, AI ला त्याचे सगळे डॉक्युमेंट्स दिले, तो AI ने काय केलं, अनालाइज केलं आणि डॉक्टरांना सांगितलं तुम्ही ही प्रकारची ट्रीटमेंट घ्या, चालू करा. सो डॉक्टरांनी त्या प्रकारे ट्रीटमेंट चालू केली आणि त्या मुलाचा रोग बरा झाला. अशा प्रकारे AI डॉक्टरांना सुद्धा मदत करत आहे. आज मी PhD करत आहे आणि आता लास्ट वर्षाच्या PhD मध्ये आहे. सो जी माझी PhD आहे ती पण मेडिकल क्षेत्रामध्येच आहे. याच्यामध्ये मी शुगर लेवल जर इन्क्रीज झालं त्याचा डोळ्याशी काय परिणाम होतं आणि AI वापरून आपण डोळ्यांचे आजार कसं शोधू शकतो आणि डॉक्टरांना कसं मदत करू शकतो याच्यावर मी रिसर्च करत आहे. AI वकिलांना सुद्धा खूप मदत करत आहेत. तो आपल्याला माहित आहे की वकिलांकडे मोठे मोठे डॉक्युमेंट्स असतात आणि त्यांना वाचण्यासाठी तेवढा टाइम नसतोय, तेव्हा वकील सुद्धा आजकाल काय करत आहेत, ते डॉक्युमेंट्स त्यांनी AI ऍपला देत आहेत आणि AI ऍप ते डॉक्युमेंट्स अनालाइज करून त्याची संक्षिप्त माहिती देत आहेत. पुढील आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार, त्याला आपण म्हणतो स्वयंचलित कार. तुम्ही व्हिडिओ मध्ये वगैरे बघितला असेल, आजकाल कार ड्रायव्हर शिवाय चालत आहेत. त्याच्यामध्ये काय लॉजिक आहे, तर त्याच्यामध्ये लॉजिक आहे AI. सो आपल्याला फक्त आपलं डेस्टिनेशन घालावं लागतंय. सो ऑलरेडी AI मशीन्स ट्रेन केलेले आहेत, सो ते बरोबर रस्ता, सिग्नल्स, रस्त्यामध्ये कोण माणसं आलेली सगळं ओळखतात आणि ऑटोमॅटिकली ड्रायव्हिंग स्टार्ट होतं. याला सेल्फ ड्रायव्हिंग कार असं म्हणतात. नंतर पुढे आपण डिस्कस करणार आहे की कुठले कुठले AI चे डिव्हायसेस आहेत. सो तुम्ही न्यूज मध्ये वगैरे ऐकला असेल, अलेक्सा, सिरी, गुगल असिस्टंट हे AI चे असे पॉवरफुल डिव्हायसेस आहेत की जेव्हा आपण हे AI चे डिव्हायसेस कोणत्याही आपल्या होम ऍप्लिकेशन लाईट किंवा फॅन बरोबर कनेक्ट करतो आणि जेव्हा आपण एखादी कमांड देतो ते त्याच्या प्रकारे वर्क करतात. फॉर एक्झाम्पल, जर आज आपण म्हटलं अलेक्सा फॅन चालू कर, इमिडिएटली फॅन चालू होतं. अलेक्सा उद्या मला 5 वाजता उठायचं आहे, माझ्या फोन मध्ये अलार्म सेट कर. सो अलेक्सा अलार्म सेट करते. अशा प्रकारे AI डिव्हायसेस वर्क होत आहेत.
1: बरोबर, एवढे सगळे ऑप्शन्स आपल्याला सांगितलेत की आपलं कळत न कळत आपण फार आधीपासून AI चा उपयोग करतोय. म्हणजे आता जरी ते जास्त प्रचलित झालं असलं तरी सुद्धा गुगलवर सर्च करणं आणि ते आपल्याला हेल्प करणं म्हणजे ते एक AI टूलच झालं. तर हे सगळे जे ऑप्शन आपण वापरतो त्याचा दुष्परिणाम पण काही होतो का? म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितलं की युट्यूबवरती आपण जसं एखादा व्हिडिओ सर्च केला तर आपल्याला त्याच्याच रिलेटेड अनेक ऑप्शन येतात आणि तसेच येतात. कधी कधी असं होतं की हा आपल्या मनामध्ये काहीतरी चाललेलं असतं आणि तशा प्रकारचेच एखाद्या वेळेस व्हिडिओ आपण पाहतो. तर हे कसं शक्य आहे?
0: त्यालाच म्हणतात रेकमेंडेशन सिस्टम.
1: अच्छा,
0: समजा आता आपण आज लता मंगेशकर यांची गाणी ऐकत आहे, मग आपण काय करतो, जेव्हा गाणी ऐकत आहे तेव्हा आपण त्या व्हिडिओवर टाइम स्पेंड करतो. समजा गाणी ऐकताना आपण 5 मिनिटं ती गाणी ऐकलं किंवा व्हिडिओ बघितलं, सो त्याच्या मागे दडलेला जे AI सिस्टम आहे ते अनालाइज करते की आपण एका व्हिडिओवर किती वेळ स्पेंड केलेला आहे
1: बरोबर.
0: जर आपण जास्त वेळ स्पेंड करत आहे किंवा तीच गोष्ट आपण सारखं सर्च करत आहे, तो एआय समजून घेतो की ह्या माणसाला ती पर्टिक्युलर गोष्ट आवडत आहे, आणि नेक्स्ट टाइमला जेव्हा आपण ओपन करतो की आपल्याला तेच पर्टिक्युलर व्हिडिओ दाखवले जातात. त्याच्या मागे रेकमेंडेशन सिस्टम वर्क होत आहे. आणखी एक तुम्ही विचारला की गुगल आणि एआय, सो काय होतंय, जेव्हा आपण गुगलवर सर्च करतो तेव्हा आपल्याला अॅक्युरेट आन्सर भेटत नाही, फक्त आपल्याला लिंक्स येतात. पण जेव्हा आपण एआयचे टूल्स वापरतो जसं की चॅट जीपीटी, गुगल जेमिनी, आपल्याला अॅक्युरेट माहिती भेटते.
1: बरोबर.
0: फॉर एक्झाम्पल, जसं आपण सर्च केलं प्रकाश संश्लेषण म्हणजे काय गुगलवर, तर गुगल काय करतोय, आपल्याला 10 लिंक्स देतोय, फक्त लिंक्स देतोय.
1: बरोबर.
0: पण चॅट जीपीटी काय करतोय, आपल्याला फक्त माहिती देतोय, त्याची सविस्तर माहिती देतोय, आपल्याला लिंक्स नाही देणार, तो फक्त त्याची अॅक्युरेट माहिती देतो. हा डिफरन्स आहे गुगल आणि एआय टूल्स मध्ये.
1: पण याचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करून आपल्याला म्हणजे आपण त्याच्यावरतीच डिपेंड होतोय असं झालंय आता बऱ्याच ठिकाणी, तर मग ते आपण कसं त्याच्यावरती कंट्रोल ठेवावं?
0: खूप छान प्रश्न आहे. सो मी असं म्हणेल की आपण संपूर्ण एआय टूल्सवर डिपेंड न राहता त्याची माहिती पडताळणी करणे खूप आवश्यक आहे. कारण ती एक मशीन आहे आणि मशीन कधीही 100% आउटपुट देईल असं नाही.
1: हो ना,
0: तिथं थोडे मिस्टेक्स पण होऊ शकतात. सो आम्ही माणूस म्हणून त्याचा वापर माहिती घेण्यासाठी करावा, पण ती माहिती बरोबर आहे की नाही ते पडताळणी करणे खूप गरजेचं आहे. नाही तर असं होईल की आमची विचार करण्याची क्षमताच कमी होईल. जर आपण पूर्णपणे एआय टूलवरच डिपेंड राहिलो तर आपली विचार करण्याची क्षमता कमी होईल
1: नक्कीच.
0: त्याच्यामुळे फक्त माहिती घेण्यासाठी आपण त्याचा वापर करू शकतो.
1: या एआय मुळे जगामध्ये काय असे बदल दिसून आलेत आपल्याला?
0: हो. सो पूर्वी जे काम माणूस करत होता ते आता मशीन्स करत आहेत. आणखी एक बदल सांगायचं म्हणजे एआय जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जे डेव्हलपर्स असतात वेबसाईट बनवणारे, ते एक वेबसाईट बनवण्यासाठी 3 दिवस किंवा 4 दिवस घेत होते एआयच्या आधी. पण आता जेव्हा एआय आला तेच वेबसाईट बनवण्यासाठी ते 2 तास किंवा 1 तासामध्ये ते वेबसाईट ते कम्प्लीट करत आहेत. एवढा बदल होत चाललेला आहे. याच्यामुळे काय होत चाललेलं आहे की भरपूर जॉब्स कमी होत चाललेले आहेत. कारण एआय हे एक असं पॉवरफुल टूल आहे की जिथं 10 माणसांचं काम एक माणूस करत आहे. त्याच्यामुळे ऑटोमेशन वाढत चाललेलं आहे, कामांचा वेग वाढलेला आहे, कमी जास्त आउटपुट मिळत आहेत, स्मार्ट सिस्टम्स तयार होत आहेत, शिक्षण पद्धती बदलत चाललेल्या आहेत.
1: बरोबर. मग हे जसं तुम्ही सांगितलं की म्हणजे जॉब पण लोकांचे गेलेत, मग ते म्हणजे एका बाजूनं प्रगती म्हणून चांगलं आहे, पण एका बाजूला बघितलं तर नुकसानही आहे लोकांचं, म्हणजे जॉबलेस होत आहेत आता बरेचसे. मग हे कसं काय आपण म्हणजे मॅनेज करायचं किंवा काय करू शकतो याला?
0: खूप छान प्रश्न आहे. तर मी सांगेन की का त्यांचे जॉब जात आहेत, कारण त्यांनी टेक्नॉलॉजी अपग्रेड करत नाही आहेत. सो आपण काय करायला पाहिजे, जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजी येतात ते शिकत राहायला पाहिजे, ते अपग्रेड करत राहायला पाहिजे. जर आपण जुन्याच टेक्निक जुन्याच मेथॉडॉलॉजी वापरत राहिलो तर आपण पुढे जाणार नाही. जे नवीन टेक्नॉलॉजी येत आहेत ते आपण वापर करत राहायला पाहिजे. सो आता मी सांगेन की एआय शिक्षणात कसं वापरलं जातं, त्याच्यामुळे तुम्हाला आयडिया येईल. जेव्हा आपण आपल्याला अवघड विषय समजत नाही तेव्हा आपण एआय वापरू शकतो. आणि एआयचं एक गुड ऍडव्हान्टेज म्हणजे तो आपल्याला सेल्फ गतीनं किंवा सेल्फ पेसिंगनं आपल्याला शिकण्यास मदत करतो. सो आपल्याला माहित आहे की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये सगळेच विद्यार्थी सारखे नसतात, काही हुशार असतात, काहींना थोडा टाइम लागतो समजण्यासाठी. तेव्हा एआयचा वापर आपण कसा करायचा, त्याच्यामध्ये आपण घालायचं, हा विषय मला डिफिकल्ट वाटतंय स्टेप बाय स्टेप सांग, तेव्हा आपल्याला काय करेल एआय स्टेप बाय स्टेप सांगेल. सो हे वीक स्टुडंटसाठी युजफुल होईल. जे फास्ट ग्रॅब करतात कॉन्सेप्ट त्यांनी काय करू शकतात, शॉर्टकट ट्रिक्स एआय ला विचारू शकतात. सो अशा प्रकारे एआय वीक स्टुडंट आणि स्ट्रॉंग स्टुडंट दोघांनाही मदत करत आहे. त्याच्यामुळे आपले डाऊट्स लवकर क्लिअर होत आहेत. म्हणजे एआय एक तर आपला पर्सनल टीचर बनत आहे. पुढे जाऊन मी असं सांगेन की शिक्षकांसाठी एआय कसा उपयोगी ठरत आहे. सो आपल्याला माहित आहे की जेव्हा पण आपल्याला एखादा लेक्चर डिलिव्हर करायचा आहे तर फर्स्ट आपल्याला वाचायला लागेल आणि आपल्याला थिंक करावं लागेल की ते कसं डिलिव्हर करू, कोणती उदाहरण देऊ की त्याच्यामुळे मुलांना लवकर समजेल. सो जर आपण असं केलं तर आपला 20-25 मिनिटं टाइम जाणार. पण तोच आपण जर एआयचं टूल वापरलं तर एआय आपल्याला भरपूर अशी दैनंदिन जीवनातील उदाहरणं देईल आणि आपलं कामही लवकर होईल. सो जो वाचलेला टाइम आहे तो आपण दुसऱ्या कामासाठी सुद्धा वापरू शकतो. आपलं रिपिटेटिव्ह काम कमी होईल, अध्यापन सोपं होईल, आपल्याला नवीन नवीन कल्पना मिळतील, त्याच्यामुळे इनोव्हेशन करता येईल, विद्यार्थ्यांना एंगेज करता येईल, प्रशासकीय कामात सुद्धा खूप मदत होत आहे एआयजी टूलची. जसं की पालकांना नोटीस तयार करणं, पालकांसाठी अहवाल बनवणं, मूल्यमापन करणे. आपल्याला माहित आहे की काही काही सब्जेक्ट एमसीक्यू टाईप असतात, जसं 1 क्वेश्चन आणि 4 आन्सर असतात, त्याच्यासाठी आता एआय टूल्स वापरले जातात मूल्यमापन करण्यासाठी. सो टीचिंगमध्ये एआयचा वापर कसा करावा, सो लेसन प्लॅन बनवण्यासाठी आपण AI टूल वापरू शकतो. प्रश्नपत्रिका बनवण्यासाठी, नोट्स तयार करण्यासाठी, उदाहरणे समजून घेण्यासाठी, क्विज तयार करण्यासाठी आपण AI चा वापर करू शकतो.
1: हा तर शिक्षण पद्धतीतला तुम्ही उपयोग सांगितलात सर, पण ही तर एक गोष्ट होते की शिक्षक म्हणजे शिक्षक असं करतात की हा सगळ्याच गोष्टी विद्यार्थ्यांच्यावर सोडून देतात बऱ्याचदा. म्हणजे जेवढं लेक्चर आपलं आहे तेवढं संपवायचं आणि मग पुढचं काही एक्सप्लेनेशन केलं नाही केलं आणि मग मुलं आपोआप आता हे सगळे टूल्स वापरून शिकतील असं काही समज असावा कदाचित. आणि अशी शिक्षण पद्धती थोडीशी बदलतीये, तर त्यामुळं होतं काय की मुलंही ह्या AI वरती पूर्णपणे डिपेंडेंट होतात. आपल्याला नाही समजलं सरांचं तर सरांपर्यंत जाण्याचं कोणीही कष्ट घेत नाही, AI करतात आणि तिथं ते बघून घेतात. तर हा जो म्हणजे मग ह्याच्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये थोडासा गॅप निर्माण होतो किंवा ते जे बॉन्डिंग आहे ते थोडंसं दुरावतं असं माझं एक पर्सनल मत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
0: हो, ऍक्च्युली असं होत आहे. मी असं म्हणेन की जेव्हा शिक्षक शिकवतो तो काय करतो, जे प्रिस्क्राइब टेक्स्टबुक आहे ते वापरून त्यांनी शिकवत असतात. पण मुलांचं कसं आहे, त्यांना कसे असतात, जे ज्या टेक्निकनं आपलं लवकर उत्तर मिळेल त्यांना तसे टेक्निक्स हवे असतात. मग ते काय करतात, ह्याच्या आधी AI तरी टूल्स नव्हते, सो पूर्णपणे स्टुडंट्स टीचर्सवर डिपेंड होते. पण आता काय झालं, AI चे टूल्स आलेले आहेत, सो ते AI चे टूल्स वापरत आहेत आणि ते शिकत आहेत. सो मी असं म्हणेन की जर ते AI चे टूल्स वापरत आहेत आणि शिकत आहेत त्याच्यात काही रॉंग नाही आहे, त्याच्यात काही वाईट नाही आहे, ते शिकू शकतात. पण जर आपण मूल्यमापन बघितलं तर जेव्हा मुलं उत्तरपत्रिका लिहितात एक्झामच्या टाइमला तर त्यांनी जे प्रिस्क्राइब टेक्स्टबुक आहे तेच रेफर करायला हवे आणि त्याच मेथड वापर करून त्यांनी आन्सर्स किंवा प्रश्नपत्रिका सोडवायला हवेत.
1: म्हणजे तुमचं असं मत आहे की फक्त समजून घेण्यासाठी त्यांनी AI वरती डिपेंड राहिलं तर हरकत नाही, पण जेव्हा आपल्याला आन्सर शीट मध्ये लिहायचं असतं आन्सर त्यावेळी थोडस टेक्स्टबुक रेफर
0: करावं लागेल. सो AI चा वापर आपण माहिती घेण्यासाठी करावा पण पूर्णपणे AI वर डिपेंड राहू नये.
1: AI च्या आपण सगळ्यात चांगल्या बाजू सांगून दिल्या सर, पण काही अशा वाईट बाबी पण असतील किंवा एखाद्याचे इफेक्ट साईड इफेक्ट असतात तसं याचंही काहीतरी असेल, तर त्या कोणत्या आहेत आणि त्याची आपण कशी दक्षता घ्यावी?
0: हो, सो जसं मी म्हटलं AI चे भरपूर टूल्स आहेत जसं की जेमिनाय, ChatGPT. सो काय होतंय की आपण AI वर पूर्णपणे डिपेंड राहू नाही शकत. त्याचा वापर आपण माहिती घेण्यासाठी करू शकतो, पण जसं की आपली पर्सनल डिटेल्स असतात जसं की आपले ATM कार्ड नंबर, तेव्हा आपण AI ला आपले पर्सनल माहिती विचारू शकत नाही. आणि विचारलं तरी काय होईल, तो डेटा सेव होईल. म्हणजे काय आहे, AI हे एक टूल आहे ते ट्रेनिंगसाठी वापरलं जातं, म्हणजे मशीनला ट्रेन करण्यासाठी. त्याच्यामध्ये आपण आपला पर्सनल डेटा कधीही घालू नये, नाही तर तो डेटा सेव होईल. सो ह्याला कसं आपण वंचित राहू शकतो, सो जे AI चे टूल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला दोन ऑप्शन्स आहेत. एक आहे ज्याच्यामध्ये चॅट हिस्ट्री सेव्ह होते आणि याच्यामध्ये दुसरा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये चॅट हिस्ट्री सेव्ह होत नाही. सो जेव्हा आपण आपल्याला काहीही पर्सनल गोष्टी विचारायच्या असतात तेव्हा आपण काय करायचं, टेम्पररी चॅट वापरायचं.
1: अच्छा,
0: सो ते काय होईल, सो टेम्पररी चॅट मध्ये आपले जे काही आपण पर्सनल चीजे विचारत आहे ते सेव्ह होणार नाही आणि याच्यापासून आपण सेव्ह होईल. आणखी एक मला सांगायचं आहे की शिक्षकांसाठी AI एवढा का महत्वाचा आहे. सो मी माझं उदाहरण मी सांगतो. काही वेळेला काय होते की आपल्याला भरपूर टाइम भेटत नाही प्रेझेंटेशनसाठी.

0: त्याच्यामध्ये आपण मनोरंजक क्विझिस बनवू शकतो आणि मुलांना क्लासमध्ये गुंतवून ठेवू शकतो. सो मी असं सांगेन की टीचरांनी जे काही नवीन AI टूल्स आहेत ते वापरावं आणि मुलांना एंगेज करून ठेवावं, त्याच्यामुळे त्यांचं शिकणं मजेदार होईल.
1: तुम्ही सांगितलं सर की म्हणजे जॉब जाण्याचं कारण जेव्हा मी विचारलं तेव्हा तुम्ही म्हटलात की ते स्वतःला अपडेट ठेवत नाहीत किंवा अपग्रेड होत नाहीत. तर AI चा विचार केला तर प्रत्येक तासाला नवीन काहीतरी टेक्नॉलॉजी लॉन्च होते, म्हणजे इतक्या फास्ट चाललंय ते. तर अशा वेळी आपण स्वतःला कसं मग अपडेट ठेवायचं किंवा काय आपण करू शकतो?
0: ओके, मी एवढं सांगेन की आता बघा, नवीन नवीन टेक्नॉलॉजी येत राहतीलच. ओके, जर आपण ते अपग्रेड केलं नाही तर आपण पुढे जाणार नाही. जसं की आता ह्याच्या आधी स्मार्टफोन्स कीबोर्ड कीपॅड जे होते, पण आता जसं जसं टेक्नॉलॉजी आले स्मार्टफोन्स आले आणि तुम्ही स्मार्टफोन्स मध्ये पण बघू शकता किती टेक्नॉलॉजी चेंज झालेले आहेत. आधी स्मार्टफोन भरपूर हेवी होते पण आता लाईट वेट स्मार्टफोन्स आलेले आहेत. अशा नवीन नवीन टेक्नॉलॉजीज येत राहणार. सो आपलं काम आहे की जेव्हा जेव्हा नवीन टेक्नॉलॉजीज येतात, जेव्हा आपल्याला टाइम भेटतो तेव्हा नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकत राहायला पाहिजे आणि अपग्रेड होत राहायला पाहिजे, तरच आपण पुढे या जगामध्ये टिकू शकतो आणि त्याच्यावर मात करू शकतो.
1: मग इतर सर म्हणजे जे स्टुडंट आहेत ते तरी आपल्या आपल्या लेवलला शिकत असतात किंवा ऑनलाईन शिकतील किंवा त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढं शिकत असतील, पण जर शिक्षकांसाठी म्हटलंय किंवा IT फील्डमध्ये काम करणारे असतील तर त्यांनी स्वतःला कसं अपडेट ठेवावं?
0: हो, आता IT प्रोग्रामर त्यांच्यासाठी प्रोग्रामिंग फार महत्वाचं आहे. सो AI चे टूल्स ह्याच्या आधी काय होतं, जेव्हा पण आपल्याला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायचे असतात तर प्रोग्रामिंग म्हणजे काय, ही एक भाषा आहे जी कम्प्युटर समजतं. जसं आपण मराठी कन्नड इंग्रजी भाषेतून समजतो तसं मशीन प्रोग्रामिंग लँग्वेज थ्रू शिकतोय, जसं की C++ जावा पायथॉन प्रोग्रामिंग. सो जे सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, जे AI टूल्स आहेत त्याचा वापर प्रोग्रामिंग शिकण्यासाठी करावा. जसं की पायथॉन प्रोग्रामिंग किंवा सी प्रोग्रामिंग, जर आपण सी प्रोग्रामिंग वापरलं तर एक कोड आपल्याला 5 लाईनमध्ये लिहिता येतो, पण जो तोच कोड जर आपण पायथॉन प्रोग्रामिंग वापरलं तर एका लाईनमध्ये लिहिता येतो. सो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रोग्रामिंग भाषांची भाषामध्ये डिफरन्शिएशन करू शकतो AI टूल्स वापरून. ओके, आणि प्रत्येक जी भाषा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे त्याचं मिनिंग काय आहे हे AI टूल थ्रू आपण समजून घेऊ शकतो.
1: म्हणजे त्यांनी हे सतत शिकत राहिलं पाहिजे.
0: हो, अपग्रेडेशन राहिलंच पाहिजे, करायलाच पाहिजे मॅडम.
1: तर आपण AI बद्दलच शिक्षणातला वापर सांगितला, काय काय आव्हान आपल्या समोर येतील हे आपण सांगून दिलं, पण AI आपण शिकल्यामुळं आपल्याला काय काय अपॉर्च्युनिटीज मिळू शकतात हे थोडस सांगून देऊ.
0: ओके, सो जसं मी म्हटलं AI चा वापर माहिती घेण्यासाठी किंवा कोणतीही गोष्ट समजण्यासाठी वापरू शकतो. जर तुम्ही एखादी AI गोष्ट शिकला तर ऑटोमेशन होईल. जसं की आपण नवीन नवीन प्रोजेक्ट बनवू शकतो AI चे, ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही बघू शकता ह्याच्या आधी जे अटेंडन्स सिस्टम होतं ते डायरी सिस्टम होतं ज्याच्यामध्ये आपण साइन करायचो, पण आता फेस रेकॉग्निशन सिस्टम आलेलं आहे, हे AI चंच ऍप्लिकेशन आहे, ज्याच्यामध्ये काय होतंय की आपला फेस रेकॉग्नाइज केलं जात आहे आणि आपली अटेंडन्स मार्क केली जाते. ओके, त्याच्यानंतर जर AI तुम्ही शिकला तर काय होईल की आपण भरपूर सॉफ्टवेअर्स मध्ये अपग्रेड करता येतील. नवीन नवीन आपण वेबसाईट बनवू शकतो, नवीन नवीन आपण ऍप्स बनवू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही AI जर टीचर असाल, AI जर वापरला तर तुम्ही छान छान उदाहरणे घेऊन मुलांना शिकवू शकता, मुलांना गुंतवून ठेवू शकता, त्याच्यामुळे तुमचे लेक्चर्स एंगेज होतील आणि मुलं तुमचे कधीच क्लास मिस करणार नाहीत आणि त्यांना तुमचे लेक्चर्स आवडतील. आणि AI ची संधी स्टुडंटनी कशी घ्यावी, म्हणजे जर तुम्हाला कुठलीही गोष्ट डिफिकल्ट वाटली तर तुम्ही AI वापरायचं, त्याच्यामुळे तुम्हाला कधीच असं वाटणार नाही की हा विषय कठीण आहे, हा कॉन्सेप्ट मला समजत नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही AI ची माहिती घेऊ शकता आणि कुठंही तुम्ही कधीही फिरायला गेला कोणतीही गोष्ट तुम्हाला समजली नाही, फक्त तुम्ही फोटो मारायचं आणि AI ला विचारायचं, तुम्हाला AI तिची सगळी माहिती देईल. अशा प्रकारे आपण AI ची संधी घेऊ शकतो.
1: नक्कीच. मग याच्यामध्ये आणखीन काही आपण अशा गोष्टी सांगू शकतो का की जिथं AI वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे?
0: हो, सो मी असं म्हणेन की AI वर आपण अंधपणे किंवा ब्लाइंडली विश्वास ठेवायचा नाही, त्याची माहिती व्हेरीफाय करणे खूप गरजेचं आहे. कधी कधी AI आपल्याला रॉंग पण इन्फॉर्मेशन देऊ शकतो. AI म्हणजे हे एक मशीन ऑलरेडी ट्रेंड केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण AI ला विचारलं 2030 काय होणार आहे, तो AI असंच उत्तर देईल आपल्याला, मला फक्त 2018 ट्रेन केलेलं आहे, 2018 काय होईल मला माहिती नाही. सो जे हे उत्तर AI देईल ते आपल्याला पडताळणी करून स्वीकारावं लागेल.
1: बरोबर,
0: त्याच्यावर पूर्णपणे आपण ब्लाइंडली विश्वास ठेवता कामा नये. नंतर AI चा वापर आपण समजून करावा लागेल, नाहीतर आपली जी थिंकिंग पॉवर, आपली विचार करण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे कमी होईल. सो मी असं म्हणेन की AI काही शिक्षक बनू शकणार नाही, कारण AI हे

0: एक मशीन आहे ते फक्त आपल्याला माहिती देऊ शकेल. जे काही संस्कार, जे काही योग्य दिशा दाखवायचे आहे ते शिक्षकच करू शकेल. सो शेवटी मला असं म्हणावं लागेल, कन्क्लूड करावं लागेल की आपण जे आपल्याला जर आपल्या या वाढत्या युगात राहायचं असेल तर आपलं स्किल्स अपडेट करणे खूप गरजेचं आहे. आपण टेक्नॉलॉजी फ्रेंडली राहायला पाहिजे. जर सेम स्किल्स ठेवलं तर आपलं जॉब रिस्कमध्ये येईल. सो AI आपल्याला रिप्लेस करणार नाही, पण जो व्यक्ती AI वापरेल तो नक्की आपल्याला रिप्लेस करेल, एवढंच मी म्हणेन.
1: बरोबर, खूप सुंदर गोष्ट सांगितली सर शेवटी तुम्ही, आणि खूप छान विषय होता खरं तर आजचा. म्हणजे आताच्या ज्या पिढीला गरजेचा आहे तो आजचा आपला विषय होता, आणि तुम्ही या विषयासाठी वेळ दिला तर मला त्याबद्दल थँक्यू सो मच.
0: थँक्यू मॅडम, थँक्यू मला ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल, थँक्यू सो मच.
1: आणखीन एका वेगळ्या विषयासोबत तुम्ही आमच्या सोबत असाल अशी आशा करते, आणि आजचा विषय इथंच थांबवते. हा होता आजचा विशेष कार्यक्रम जो आपण केली वेणू धोनी 90.4 FM वरती ऐकत होतो. AIचा शिक्षणातील वापर, संधी आणि आव्हानं हा आजचा विषय होता, आणि या विषयावरती मार्गदर्शन करत होते प्रशांत ढोपे, जे VTU मध्ये इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन डिपार्टमेंटला असिस्टंट प्रोफेसर आहेत. ही आहे केली वेणू धोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी. FM वेणुधोनी KLE कणसूवरती तुम्ही ठेवून आहात आणि मस्त गाणी तुम्ही एन्जॉय केली असाल. आणि पुढच्या गाण्यासाठी रिक्वेस्ट आलेली आहे माधुरीकडून. तिच्या आवडीचं गाणं आपण नेक्स्ट ऐकतोय. तुम्ही मस्त एन्जॉय करा आणि ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE गणसू.

या मोरावर मागशील तेवढं देतो, मग स्वप्न पुरी होतील. मग मी तुला पायापासनं डोक्यापर्यंत सोन्या

दुपारची वेळ म्हणजे थोडा आराम, थोड्या गप्पा आणि अर्थातच सुंदर संगीत. कामाच्या धावपळीत काही क्षण स्वतःसाठी काढा आणि संगीताचा आनंद घ्या. आता तुमच्यासाठी मी आणखीन एक छानसं गाणं प्ले नक्कीच करणार आहे, त्याचा आनंद घ्या आणि कसं वाटतं हे गाणं ते देखील मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904.

नवे व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाईक अँड शेअर. एन्जॉय.

0: टेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।

0: ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: ಆರೋಗ್ಯ 90.4 FM ವೇಣುಧ್ವನಿ KLE ಕನಸು ವರ್ತಿ ತುಂಬಿ ಠೇವಣಿ ನಹಾ ತಾಣಿ. आतापर्यंत आपण छान छान गाणी ऐकली, ज्यामध्ये बऱ्याचशा रिक्वेस्टही होत्या. पुढचं गाणं जे मी प्ले करणार आहे त्यासाठी रिक्वेस्ट आहे गणेशकडून, आणि त्याने मेसेज केला आणि ते म्हणत आहेत की सगळे तुमचे प्रोग्राम अतिशय सुंदर येतात, पण हा दुपारचा जो शो आहे KLE संगीत कथा, यामध्ये थोडीशी छान छान गाणी ऐकवावीत अशी त्यांची रिक्वेस्ट आहे. तर त्यांच्या आवडीचं मी पुढचं गाणं प्ले करते आहे. तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.

0: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
0: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
0: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
1: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओ थेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
0: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येथे.
1: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
0: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
1: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येथे.

4FM वेणुधोनी KLE कणसुवरती तुम्ही ट्युनिन आहात आणि केली संगीत कट्टा हा शो सुरू झालेला आहे. आत्तापर्यंत छान छान गाणी तुम्ही एन्जॉय केला. 3:17 होत आहेत वेणुधोनीच्या क्लॉकमध्ये आणि मनीषाला तुम्ही ऐकत आहात. काही गाणी अशी असतात ना की त्याची शब्दरचना म्हणजे लिरिक्स असे असतात की ते अगदी आत्ताच्या आपल्या जीवनाशी किंवा आपल्याशी ते रिलेट करत असतात आणि मग अशी रिलेट करणारी गाणी आपल्याला नेहमीच आवडतात आणि ती अगदी मनात बसून जातात. तर अशीच पुढची रिक्वेस्ट आलेली आहे देवाबा कोळेकर यांच्याकडून आणि त्यांच्या आवडीचं पुढचं गाणं मी प्ले करते. गाण्याचं नाव नाही सांगणार, तुम्ही ऐका आणि मस्त एन्जॉय करा. ऐकत राहा वेणू थोणी 90.4 FM KLE कनसू.

90s गाणी जी होती ना ती अगदी सुपर डुपर होती. आता काही गाणी रील्सच्या माध्यमातून पुन्हा रिफ्रेश होत आहेत किंवा पुन्हा चर्चेमध्ये येत आहेत आणि पुन्हा फेमस होत आहेत म्हणायला हरकत नाही, पण ती गाणी एकदम मस्तच होती. त्यातलंच आत्ता जे आपण गाणं ऐकत होतो ते होतं गुदगुदी फिल्मचं आणि अनुपम खेर, जुगल हंसराज आणि प्रतिभा सिन्हा यांच्यावरती चित्रित केलेलं हे सॉन्ग होतं. कुमार सानूंचा आवाज आहे आणि बप्पी लहरींचं म्युझिक. कसं होतं हे गाणं मला जरूर कळवा. आणि नंबर तुम्हाला माहिती आहे 9019904904 या नंबरवरती तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता. तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचं असेल तेही तुम्ही मेसेज थ्रू किंवा कॉल करून मला सांगू शकता. मनीषासोबत तुम्ही केली संगीत कटा हा शो एन्जॉय करताय केली वेणुधोनी 90.4 FM वरती.

यशोदेव संगीताची ना एक खासियत आहे, ते क्षणांना आठवणींमध्ये आणि आठवणींना पुन्हा भावनांमध्ये बदलतं. एखादं गाणं ऐकलं की आपल्याला एखादी व्यक्ती किंवा एखादा सुंदर क्षण आठवतो. चला तर मग अशाच एका आठवणीला आपण उजाळा देऊयात आणि याच आठवणींमधलं किंवा असंच एक मस्त गाणं मी तुम्हाला आता पुढचं ऐकवणार आहे. तुम्ही मस्त एन्जॉय कराल अशी आशा आहे. तेव्हा ट्युनिन रहा केली वेणुधुनी 90.4 FM वरती. केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे आणि मनीषाला तुम्ही ऐकताय.

केली वेणुधुनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्युनिंग आहात आणि केली संगीत कट्टा हा शो सुरू आहे. मस्त गाणी तुम्ही एन्जॉय करताय. आता नुकतंच जे गाणं बॅकग्राऊंडला चालू आहे कहनाही क्या, ए आर रेहमान यांचं म्युझिक आणि बॉम्बे पिक्चरमधलं हे गाणं आहे. मनीषा कोयराला यांच्यावरती चित्रित केलेलं हे सॉन्ग खूप फेमस झालं होतं हे गाणं आणि मूवीसुद्धा खूपच सुंदर आहे, खूपच फेमस झाली होती मूवीसुद्धा. हे छानसं गाणं तुम्ही एन्जॉय करता. तुम्ही कुठंही बसलेला असाल, ऑफिसमध्ये असाल, कारमध्ये असाल किंवा आपल्या घरी घरकाम करत असताना सुद्धा तुम्ही गाणी एन्जॉय करत असाल, तर संगीत हे एक असं आहे ते आपण कुठंही एन्जॉय करू शकतो किंवा संगीताची साथ ही आपल्याला कायम कुठंही भेटते. आणि तुमची ही दुपार एकदम संगीतमय बनवण्यासाठी हा केली संगीत कट्टा ऐकताय तुम्ही मनीषासोबत. असंच एक पुढचं गाणं मी प्ले करतीये, तेही मस्त एन्जॉय करा आणि ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

कार्यक्रम संपण्याची वेळ झालेली आहे आणि मस्त गाणी तुम्हाला या शोमध्ये मी आज ऐकवलेली आहेत. तुमच्याही काही रिक्वेस्ट होत्या, त्याही मस्त एन्जॉय केल्या आपण. आणि असेच आमचे नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी तुम्ही ट्यून इन रहा केली वेणुधोनी 90.4 FM वरती. आणि जाता जाता एवढंच म्हणेन की तुम्ही तुमच्या आवडीच्या व्यक्तींना थोडासा वेळ द्या आणि आपली काळजी घ्या. हॅव अ नाईस टाईम. बाय बाय. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. Daily Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital and Medical Research Center. Nehru Nagar, Pelagavi. Call 08312473777.
1: केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव.
2: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
1: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल.
2: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येथे
1: तुमच्या आरोग्यासाठी नवीन

0: प्रकाशाचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम केमोथेरपी हेमटो ऑन्कॉलॉजी बोन मॅरो ट्रान्सप्लांट
0: रोबोटिक सर्जरी पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार
1: आमचा पत्ता केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते

0: माँ बनने में हो रही है देर, इंतजार है खुशखबरी का। देयर इज वन नेम यू कैन ट्रस्ट, केली फर्टिलिटी सेंटर विद साइंस, सोल एंड सेंसिटिविटी। जिंदगी को दो नई शुरुआत केली IVF के साथ। आज ही विजिट करें केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकेंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल एंड MRC बेगावी। फोन नंबर 08312551530 एंड 247377 एक्सटेंशन 1530।
1: बेळगाव मधील KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे। तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील। KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय। तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा KLE BM कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव। फोन नंबर 08312486286।

0: 4444 एक्सटेंशन संख्या 4327।
1: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी। तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा। तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे। यशस्वी आणि कायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका। आजच आपले नाव नोंदवा। नोंदणीसाठी संपर्क 9513519666। गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी।

0: Dr. Prabhakar Kore Charitable Hospital, Nehru Nagar, Belgaum. 24 hours of free services for OPD and IPD patients. Free ECG, free X-ray, free sonography and free lab services are provided to the needy patients. General operations, cataract and C-sections are done free of cost. More than 70 lakhs of OPD patients and 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगाव येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या KLE विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, KLE युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIST कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर JNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.
1: KLE ಡಾಕ್ಟರ್ ಪ್ರಭಾಕರ್ ಕೋರೆ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮತ್ತು ಸಂಶೋಧನಾ ಕೇಂದ್ರದಿಂದ 24 ಗಂಟೆಗಳ ತುರ್ತು ಸೇವೆಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ. ಟೋಲ್ ಫ್ರೀ ಸಹಾಯವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 1099. ಸಂಖ್ಯೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ 1099.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलए शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल।